0: क्योंकि बाहरों मैल लगी, पर जे मत नू मैल लग जाए, जे विचारां नू मैल लग जाए, मनुख दे विचार मैले हो जाए, ता विचार ता बाहर नहीं अंदर रहिंदे ने, बाहरला पानी अंदरली चीज नू तोड़ नहीं सकदा। जे विचारां नू मैल लग जाए ता विचार अंदर रहिंदे ने, ते अंदर विचार ही जा सकते ने, इसलिए जे विचारां नू धोना होवे तां विचारां नाल ही धोता जा सकदे। जे अंदरले विचारां नू मैल लग जाए तां जरूर पाएगी विचारां दी, क्योंकि विचार ही विचार तक पुज सकते ने। हजूर कहिंदे ने जे तेरा मन मैला हो जाए, ते मन मैले दे कारण मत मैली हो जाए, मत मैली दे कारण विचार मैले हो जाएंगे। तेरे लिए जरूरी है तू गुरु दे विचारां दी छो दे, क्योंकि विचार ही विचारां नू पवित्र कर सकदे ने, पर जरूरी है छो दे। तन नू धोण लई भी तां पानी दी छो देनी पैंदी है। जे आखीए पानी दा टब बाथरूम विच पिया रहे ते असी बेडरूम विच पै पै ही साफ हो जाइए, ऐसा तो नहीं हो सकता। तन नू धोण लई भी तां पानी दे नेड़े होना पैगा, पानी दी लपेट विच आउणा पैगा, पानी दी छो लैनी पैगी। पानी दी दूरी नाल तन साफ नहीं हुंदा, बल्कि हजूर ने तो बाणी विच इक थां ते फरमाया, कहिंदे ने
1: तिखा तिहाया क्यों लड़े, तिखा तिहाया क्यों लड़े, जा सर पीतर पाल।
0: प्यासे दी प्यास नहीं बुझ सकती जे नदी दे ते प्यासे दे दरमियान विच कोई दीवार हो, उन्नू पानी दा बुक भर के होठां राही मुंह राही अंदर निकलना पएगा, प्यास तां बुझेगी, छो लैनी पएगी। ते जे बाहरले पानी दी तन नू जरूरत है छो लैण दी तां साफ हुंदा है, तां अंदरले विचारां नू भी विचारां दी छो दी लोड़ है। इत्थों तक विचार पहुंचाने ने, विचार दूर पै रहे ने बाणी दे, शब्द की बाणी की श्री गुरु ग्रंथ साहिब की गुरु दे पवित्र साफ सुथरे विचार। जे तेरे विचार मैले हो जान तां विचारां नू विचार ही साफ कर सकदे ने, पर एक शर्त ते भी गुरु दे विचार तेरे अंदर जाके तेरे विचारां नू छोड़। ऐसा ना होवे भी तू आखें गुरुद्वारे अखंड पाठ रखा दें, पैसे भेज दें, रुपए पहुंच जान, ग्रंथी सिंह गुरुद्वारे अखंड पाठ कर देवे ते तेरे विचार घर बैठे पवित्र हो जाए।
2: वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। बिहागड़े दी वार दे चों अज पावन पवित्र हुक्मनामा आया है, ते ए वार साहिब गुरु रामदास जी महाराज दी उच्चारण कीती हुई है। इस वार नाल जिहड़े श्लोक सम्मिलित ने ओ गुरु अमरदास जी महाराज दे ने ते गुरु अर्जन देव जी दे ने। इत्थों एक गल स्पष्ट हो जाती है कि वार दे सिर्फ पौड़ियां ही सन, वार दी बाणी सिर्फ पौड़ियां दी बाणी है। श्लोक बाद दे गुरु अर्जन देव जी महाराज ने जोड़े ने। इस वार दे ते बहुत वड्डा सबूत मिल जाता है। जे कह दईए सारी वार गुरु रामदास जी महाराज दी है, श्लोक भी जैसे ऊपर हैडिंग है बिहागड़े की वार महला चौथा, तो हुण सारी वार गुरु रामदास जी दी नहीं, क्योंकि थले आ जांदा श्लोक महला तीजा, फिर आ जांदा श्लोक महला पंजवा, अगे पंजवे महले दे भी श्लोक ने इस वार दे च। तो गुरु रामदास जी महाराज तो पहले दे ते बाद दी पातशाहियां दे श्लोकां दा होना इस गल दा सबूत है कि वार शुद्ध रूप दे सिर्फ पौड़ियां ही है। पौड़ियां दे नाल श्लोक बाद दे जोड़े गए ने, जैसे आसा दीवार ਇਹਦੇ ਚ ਵੀ ਤੁਹਾਨੂੰ ਦੂਜੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਦੇ ਸਲੋਕ ਮਿਲਣਗੇ, ਪਹਿਲੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਦੇ ਮਿਲਣਗੇ। ਮੁਖਤਲਿਫ ਜਿਤਨੀਆਂ ਵਾਰਾਂ ਨੇ ਉਹਦੇ ਚ ਕਈ ਕਈ ਪਾਤਸ਼ਾਹੀਆਂ ਦੇ ਸਲੋਕ ਮਿਲਣਗੇ, ਪਰ ਵਾਰ ਅਸਲ ਦੇ ਜਦ ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਰੂਪ ਵਿਚ ਹੈ ਤਾਂ ਉਹ ਇੱਕ ਪਾਤਸ਼ਾਹ ਦੀ ਉਚਾਰਨ ਕੀਤੀ ਹੋਈ ਹੈ। ਇਸ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਸਾਰੀ ਦੀਆਂ ਸਾਰੀਆਂ ਗੁਰੂ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀਆਂ ਉਚਾਰਨ ਕੀਤੀਆਂ ਹੋਈਆਂ ਨੇ। ਜਿਹੜੇ ਜਿਹੜੇ ਸਲੋਕ ਵਾਰਾਂ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਨਾਲ ਸੁਮੇਲ ਖਾ ਸਕਦੇ ਸਨ, ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਜੋੜ ਦਿੱਤੇ, ਪਰ ਜਿਹੜੇ ਸਲੋਕ ਮੇਲ ਨਹੀਂ ਖਾ ਸਕਦੇ ਸਨ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਅਖੀਰ ਵਿੱਚ ਦਰਜ ਕੀਤਾ ਗਿਆ ਤੇ ਉਸ ਬਾਣੀ ਦਾ ਨਾਂ ਰੱਖਿਆ ਗਿਆ ਸਲੋਕ ਵਾਰਾਂ ਤੋਂ ਵਧੀਕ। ਇੱਥੋਂ ਗੱਲ ਸਪਸ਼ਟ ਹੋ ਗਈ ਵੀ ਇਹ ਉਹ ਸਲੋਕ ਨੇ ਜੋ ਵਾਰਾਂ ਦੇ ਚ ਨਹੀਂ ਸਮਾ ਸਕੇ, ਵਾਰਾਂ ਦੇ ਚੋਂ ਬਚ ਗਏ। ਤੋ ਇਹ ਪਹਿਲੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਦੇ, ਤੀਜੇ, ਚੌਥੇ, ਪੰਜਵੇਂ ਪਾਤਸ਼ਾਹ ਦੇ ਸਲੋਕ ਤੁਹਾਨੂੰ ਬਾਅਦ ਦੇ ਚ ਮਿਲਣਗੇ, ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਅਖੀਰ ਦੇ ਚ। ਤੋ ਪੌੜੀ ਗੁਰੂ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਹੈ, ਇਹਦੇ ਨਾਲ ਸਲੋਕ ਗੁਰੂ ਅਮਰਦਾਸ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਨੇ, ਤੇ ਵਾਰਾਂ ਦੀ ਇਹ ਜਿਹੜੀ ਕਾਵਿ ਰਚਨਾ ਹੈ ਇਹਦੀ ਪ੍ਰਧਾਨਤਾ ਵੀ ਸਿਰਫ ਪੰਜਾਬ ਵਿੱਚ ਰਹੀ ਹੈ। ਵਾਰਾਂ ਦੀ ਜਿਹੜੀ ਕਾਵਿ ਕਲਾ ਹੈ ਭਾਰਤ ਦੇ ਹੋਰ ਮੁਖਤਲਿਫ ਸੂਬਿਆਂ ਦੇ ਵਿੱਚ ਦੇਖਣ ਨੂੰ ਨਹੀਂ ਮਿਲਦੀ। ਇਹ ਗੱਲ ਵੱਖਰੀ ਹੈ ਕਿ ਕੁਮਾਈਓ ਦੀਆਂ ਪਹਾੜੀਆਂ ਵਿੱਚ ਇੱਕ ਚਾਚਰੀ ਛੰਦ ਗਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਜੋ ਬਕਾਇਦਾ ਜਾਪ ਸਾਹਿਬ ਦੇ ਵਿੱਚ ਹੈ। ਭੁਜੰਗ ਪ੍ਰਿਆਦ ਛੰਦ ਸਾਹਿਤਕ ਰਚਨਾਵਾਂ ਵਿੱਚ ਮਿਲਦਾ ਹੈ ਤੇ ਸੰਗੀਤ ਦੀ ਦੁਨੀਆਂ ਵਿੱਚ ਉਸਦੀ ਚਰਚਾ ਹੈ, ਪਰ ਇਹ ਜਿਹੜੀ ਵਾਰਾਂ ਦੀ ਕਾਵਿ ਰਚਨਾ ਹੈ ਇਹ ਕੇਵਲ ਪੰਜਾਬ ਤੇ ਇੰਜ ਕਹਿ ਲਓ ਪੰਜਾਬੀ ਕਵੀਆਂ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਦੇਣ ਹੈ। ਔਰ ਆਪ ਸੁਣ ਕੇ ਹੈਰਾਨ ਹੋ ਜਾਓਗੇ, ਇੱਥੇ ਵਾਰ ਦੇ ਅਰਥ ਇੰਨੇ ਹੀ ਨੇ ਕਿ ਜੰਗੀ ਤਰਜ਼ ਦੇ ਉੱਤੇ ਉਚਾਰਨ ਕੀਤੀ ਹੋਈ ਬਾਣੀ। ਲਫ਼ਜ਼ ਤੇ ਵਾਰ ਇੰਗਲਿਸ਼ ਦਾ ਹੈ ਪਰ ਇੱਥੇ ਵੀ ਵਾਰ ਦਾ ਮਤਲਬ ਹੈ ਜੰਗ। ਮੇਲ ਖਾ ਗਏ ਅਰਬੀ ਦੇ ਚ, ਫਾਰਸੀ ਦੇ ਚ ਪਾਕ ਲਫ਼ਜ਼ ਹੈ ਔਰ ਉਹਦੇ ਅਰਥ ਬਣਦੇ ਨੇ ਪਵਿੱਤਰ, ਪਾਕ, ਸਾਫ ਸੁਥਰਾ। ਪਰ ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਦੇ ਚ ਵੀ ਪਾਕ ਲਫ਼ਜ਼ ਹੈ ਤੇ ਪਾਕ ਲਫ਼ਜ਼ ਦਾ ਮਤਲਬ ਹੈ ਭੋਜਨ, ਪ੍ਰਸ਼ਾਦ, ਪਾਕ ਸਾਲ ਰਸੋਈ ਜਿੱਥੇ ਭੋਜਨ ਬਣਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਪਾਕ ਭੋਜਨ। ਤੇ ਪਾਕ ਲਫ਼ਜ਼ ਜੇ ਫਾਰਸੀ ਦਾ ਹੋਵੇ, ਉਰਦੂ ਦਾ, ਅਰਬੀ ਦਾ, ਤੇ ਇਹਦਾ ਅਰਥ ਹੈ ਸਾਫ ਸੁਥਰਾ, ਸ਼ਬਦ ਇੱਕੋ ਹੈ, ਅਰਥ ਬਦਲ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਅਰਥਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਭੇਦ ਪੈ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੈਂ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਚੋਂ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਬਦ ਨੋਟ ਕੀਤੇ ਨੇ। ਅਗਰ ਤੁਸੀਂ ਪਰਸ਼ੀਅਨ ਨੂੰ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖ ਕੇ ਉਸ ਸ਼ਬਦ ਦੇ ਅਰਥ ਕਰੋਗੇ ਤਾਂ ਅਰਥ ਕੁਝ ਹੋਰ ਬਣਦੇ ਨੇ, ਜੇ ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਨੂੰ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖ ਕੇ ਕਰੋਗੇ ਤੇ ਅਰਥ ਕੁਝ ਹੋਰ ਬਣਦੇ ਨੇ। ਕਰਮ, ਹੁਣ ਕਰਮ ਸ਼ਬਦ ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਦਾ ਹੈ, ਇਸ ਦੇਸ਼ ਦਾ ਹੈ, ਇਹਦੇ ਅਰਥ ਹੋਗੇ ਕੰਮ। ਪਰ ਕਰਮ ਸ਼ਬਦ ਪਰਸ਼ੀਅਨ ਦਾ ਵੀ ਹੈ, ਇਹਦੇ ਅਰਥ ਨੇ ਬਖਸ਼ਿਸ਼, ਫਲਾਣੇ ਤੇ ਖੁਦਾ ਦਾ ਕਰਮ ਹੋ ਗਏ, ਬਖਸ਼ਿਸ਼, ਰਹਿਮਤ। ਤੋ ਵਾਰ ਇਹ ਜਿਹੜਾ ਸ਼ਬਦ ਹੈ ਇਹ ਫਾਰਸੀ ਅਰਬੀ ਨਾਲ ਨਹੀਂ ਬਲਕਿ ਅੰਗਰੇਜ਼ੀ ਨਾਲ ਮੇਲ ਖਾ ਗਿਆ। ਜੈਸੇ ਕਿ ਤੂੰ ਮੇਰਾ ਗੁਰਹਾਈ, ਤੂੰ ਮੇਰਾ ਵੱਡਾ ਗੁਰੂ ਹੈ, ਮਹਾਨ ਗੁਰੂ ਹੈ। ਮੈਂ ਤੇ ਹੈਰਾਨ ਹੋ ਜਾਂਦਾ ਕਈ ਲਫ਼ਜ਼ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਸੁਭਾਵਕ ਹੀ ਮੇਲ ਖਾ ਗਏ ਨੇ, ਸੁਥੇ ਸਿੱਧ ਮੇਲ ਖਾ ਗਏ ਨੇ। ਪਰ ਉਹ ਸ਼ਬਦ ਜਿਸ ਬੋਲੀ ਦਾ ਹੋਵੇਗਾ ਉਹਦੇ ਚ ਉਸਦੇ ਅਰਥ ਕਰੋਗੇ ਤਾਂ ਹੀ ਸਹੀ ਸਪਸ਼ਟੀਕਰਨ ਹੋ ਸਕੇਗਾ, ਵਰਨਾ ਨਹੀਂ, ਵਰਨਾ ਅਰਥਾਂ ਦਾ ਅਨਰਥ ਹੋਵੇਗਾ। ਤੋ ਜੰਗੀ ਤਰਜ਼ ਦੇ ਉੱਤੇ ਗੁਰਬਾਣੀ ਜਿਹੜੇ ਕਈ ਕਹਿੰਦੇ ਨਾ ਕਿ ਜੰਗੀ ਤਰਜ਼ ਦੇ ਗੀਤ ਤੇ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਛੇਵੇਂ ਪਾਤਸ਼ਾਹ ਦੀ ਦੇਣ ਨੇ, ਪਰ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਇਹ ਵਾਰਾਂ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਨੇ ਚੜਾਈਆਂ ਨੇ, ਇਹ ਜੰਗੀ ਤਰਜ਼ ਹੈ। اس بانی نو جنگی طرز دے تے گائن کرنا ہے. یہ گل وکھری ہے کہ یہ دھنا اجوکے کسی حد تک راگی سنگاں نو بھول گئی نے, کیونکہ دھنا بھی ستگر نے چاڑ دیتی نو جنگی طرز دی دھن کی ہونی چاہیے. تو مہاراج نے لکھا ہے ٹنڈے اسرا جے کی دھنی, دھن او گائن کرو جڑی ٹنڈے اسراج دی دھن ہے. للا بہلیما کی دھنی گاونی, چندرہاڑا سوئیاں کی دھنی, یہ دھن نو دھنا چڑی ہوئی نے. تے نو دیاں نو دھنا جنگی ترس دیاں نے. بہت پرانی گل ہے, بھائی کلیان سنگھ جی بیٹھے نے تے لکھنؤ دے وچ ایک سجن سنگیت دے اتے بہت وڈا گرنتھ لکھ رہا سی. وہ میرے کو لایا تے کہن لگا میں بھارت دے مختلف پہلوان دے فرقیاں دے جو سنگیت دی پرتھا ہے یہ دی کھوج کر رہے ہیں. تے اے گرو گھر دے جڑی سنگیت دی پرتھا ہے یہ دی بھی میں جانکاری لینی ہے تھوڑی. تے میرے کو لائے سن, میں انہوں کہہ دیتا سی میں سنگیت دا تھوڑا بہت ادھیان ضرور کیتا ہے پر باریکیاں میں تینوں نہیں دس سکاں گا. مینوں کہن لگا سنگیت دیاں باریکیاں مینوں نہیں چاہی دیاں. سنگیت دی جڑی شیلی ہے, سنگیت دی جڑی اوپرلی روپ ریکھا ہے, میں تے صرف اس دی جانکاری لینی ہے. تے میں اسنوں کہہ دیتا کہ اتنے راگ نے گرو گرنتھ صاحب جی مہاراج دے وچ, ادے وچ پڑتالاں وی ہیگیاں نے, تال بدل بدل کے گان گائن کرنا اور کافی نے. پھر اس تو علاوہ خاص گل جڑی دیکھن دے چاہے او نے چڑیاں ہویاں نو دھنا. انہاں نو دھنا دے وچ مینوں چنگی طرح یاد ہے اس نے بڑی دلچسپی لئی ہے. ٹنڈے اسرا جے کی دھنی, چندرہاڑا سوئیاں کی دھنی, للا بہلیما کی دھنی, موسے کی وار کی دھنی, یہ دے اس نے بڑی دلچسپی لئی سی. اور میں حیران ہویا جد سال بعد چھپ کے اس دی کتاب آئی نا, تے سانو تے نہ پتا چل سکے نا نو دھنا دی واسطوک روپ ریکھا کی. انہیں روپ ریکھا بھی لکھ دیتی سی, انہیں اپنے ڈنگ نال کھوج کیتی, بڑی محنت کیتی, ایک ایک دے کول گیا. یہ گل وکھری ہے کہ یہ نو دھنا میں اج سکھ جگت دے کسے حد تک انہاں دی روپ ریکھا کھو گئی ہے. یہ سانو ورثہ ہوں سنبھال کے رکھنا پائے گا. انی میں عرض کر دیاں, ٹھیک ہے ریفرنس لائبریری تے تباہ ہو گئی جو ساڈی قوم دی بہت قیمتی ساہتک وراثت سی, اسی سنگیت دی وراثت نو بھی سنبھال کے رکھنا ہے. پرانے گائک جنہاں نو گرمت سنگیت دا بودھ ہوے, انہاں دیاں آوازاں انہاں دے او گائن کرن دے طور طریقے جڑے پراتن نے انہاں نو کسے طریقے نال ٹیپ کر کے ریکارڈ کر کے رکھنا ہے. اس رنگ دی بھی ہن لائبریری سانو بنانی پے گی. اور اے بھی نواں اتہاس لکھن لگیاں اجے میں سمجھدا موجودہ دور دے تے کھوجیاں نو بڑا وقت لگے گا. کتنے گھر اجڑے نے, کتنے بچے یتیم ہوئے نے, کتنیاں ابلاواں دی عصمت لٹی گئی ہے, کتنے سواگناں دے سواگ لٹے گئے نے. یہ اجے نویں سروں لسٹ بنے گی, یہ تے اجے نویں سروں چھان بین کرنی پے گی. اجے تے پورا پتا ہے ہی نہیں, اجے تے گل اکا دکا پتا چلتا ادھر اے واردات ہو گئی, فلانے دے گھر اے ہویا, فلانے نال اے ہویا, فلانے نال اے ہویا. تو یہ ساری وراثت سانو سنبھال کے رکھنی پے گی, کھوج کرنی پے گی, اور نویں سروں اس پاسے جو ہے چلنا پے گا, محنت کرنی پے گی. اور میں یہ بھی عرض کراں اگر یہ محنت کیتی تے گرو گرنتھ صاحب جی مہاراج دی بانی دا اسی صحیح ڈنگ نال پرچار پرسار کیتا تا اس دیش دے اجے بھی بہت سارے ایسے نے جو گرو گرنتھ صاحب نال جڑنا چاہندے نے. میں مہاراشٹر تے ادھر چھتیس گڑھ دا علاقہ جڑا رائے پور دا گھوم کے آیا, छत्तीसगढ़ के इलाके कोई गालबन 96 लाख के करीब सतनामी रहिंदे ने ते उन्हां दे मुखी मेरे को आए तो उत्थों दे नाल एक दो सिंघां नूं वी नाल लैके आए वो कहण लगे सी सारे सिंह सज्जण नूं तैयार हाँ 96 लाख के करीब ने इस वक्त जिहदे च कोई 70-80 के करीब जिहड़े सिंह सज्जे ने उहदे च डॉक्टर ने इंजीनियर ने ते मैं उन्हां कोल सोधे सिद्ध अपनी तर्क बुद्धि करके पुछ लिया थोड़े अंदर सिख होने का जिहड़ा जज्बा पैदा होया है ये तुसी कोई बाणी सुनी है कोई शब्द गुरु का सुने है कोई गुरु घर का इतिहास पढ़ के चोट लगी है कहन लगे नहीं असी ब्राह्मणा दे सताए हुए सानू शूद्र समझ देना है सानू अजे गुरु घर का तो नहीं पता लेकिन इतना पता है कि गुरु घर दे शूद्र नहीं आख्या जाता किसी नूं असी सिख बनना और इसी तरीके नाल महाराष्ट्र दे बन जा रहे ने सिकली गर्न है मैं अर्ज करा अगर 40 साल दे असी सही ढंग नाल प्रचार कर दे देश की अद्धी आबादी गुरु गोबिंद सिंह जी महाराज के खालसे होने सन इतनी मैं अर्ज कर दे जिम्मेवारी है हुण उन्हां दे उत्ते जिन्ह ने यह प्रचार होने नहीं दिता किया नहीं उन्हां दे उत्ते जो गुरुद्वारियां दे मुखी होके ते खिमा करनी दस्तक खटकांदे रहे पार्लियामेंट दे गुरुद्वारियां दा ध्यान ही नहीं दिता ख्याल ही नहीं किया इस पासे मेहनत ही नहीं की थी, इस पासे समय ही नहीं कढ़िया इस देश दे अजे भी बहुत सारी धरती पई है असी इस ढंग का काम कर सकते हैं बहुत वड्डे पद्धर ते काम कर सकते हैं मेरी निगाह च भी यह सतनामी नहीं सन अद की होए क्योंकि मैं पिंड पिंड गया इधर मध्य भारत के इलाके च इन्हां 3-4 महीनों दे च उत्साह मेरा बहुत वधिया ते मैनू हैरानगी भी होई ये लोग बेचारे छोटी बोती खेती बाड़ी का काम करते सन ते सिर दे उत्ते 2-2 गज के निके निके दस्तारे सजाए हुए 2-3 सिंह मैनू जिहड़े नाल सन उन्हां कोल मैं सुते सिद्ध पुछिया इन्हां नूं कोल पग्गा नहीं ने कहण लगे इह पग लैण दी समर्था नहीं रखदे बड़ी मुश्किल नाल अपनी उपजीविका चलांदे ने पिंडां विच थोड़े ने जिहड़े सनपन ने उह कर लैंदे ते फिर मेरे मन च ख्याल पैदा होया ते लंबे तौर तरीके नाल सिलसिला चलाना पैगा 5 ककार लखां दी तादाद च दस्तारां चाहीदियां ने सिंह सज्जण नूं तैयार गुरुद्वारे उत्थे कोई बणाए हुण हर थां ते गुरुद्वारे ते सोना लाना संगमरमर लाना मैनूं तां नहीं चंगा लगदा भावें तुसीं औखे होवो उह गल वखरी है हुण उहनां पिंडां छोटे छोटे गुरुद्वारे बनाओ हुण जीवदे जागदे सिक्खी दे मंदर खड़े करो ताकि किसी दुखी की हिम्मत ना पै सके मुल्के साडे सीनियां नूं जो है गोलियां नाल छलनी करे इस ढंग का कोई काम करिए इस ढंग का उद्यम उपराला करिए ते यही कुछ मैं उधर कलकत्ते सम्मेलन च थां थां ते कहिंदा आया कहिंदा तां मैं बहुत पुराने समय तो सी लेकिन बनजारियां दे बारे जो कुछ मैं आख्या लोगों ने इतनी तवज्जा नाल सुनिया नहीं सी अजोका जो जज्बा सिख कौम का उमड़े है उछाल दिच है शायद इस दिच कोई गल जो है सुनी जा सके खैर तो मैं अर्ज करा ये जो पावन पवित्र वाक आया है जंगी तरस दी बाणी शांतमई दे मुजस्समे गुरु

ಹೇ ಜಗದ್ಗುರು, ಹೇ ಜಗದ್ದೇ ಮಾಲಿಕ್ ಪರಮಾತ್ಮ, ಅಸೀತೆ ಇಸ್ ದೌರ್ದೆ ಇಸ್ ಕಲ್ ಜುಗದೆ ಕಾಮಿ ಜೀವ ಕಾಮ್ಲಾಲ್ ಭರೆಯೋಯ. ಪ್ರಥಮ ಇಸ್ ಕಾಮ್ ನು ಅರ್ಥಾದೇ ರೂಪ ಸಮಜನಾ ಹೈ. ಕಾಮ್ ದೇ ಅಖ್ರಿ ಅರ್ಥತೇನೆ ಕಾಮನಾ, ಪರ್ ಕಾಮನಾವಾ ವಿಚ್ ಬಹುತ್ ವಾಸನಾ ಹೈ. ಇಸ್ ವಾಸ್ತೆ ಪ್ರಿಯ ವಾಚಿ ಶಬ್ದ ಬಣ ಗಯಾ ಕಾಮ ವಾಸನಾ. ಕಾಮನಾ ವಿಚ್ ಪದಾರ್ಥ ಹೋವನ್ ತೋ ಕಾಮ ಲೋಭ, ಕಾಮನಾ ಸತಾದಿ ಹೋವೆ ತೋ ಕಾಮ ಅಹಂಕಾರ. ಪರ್ ಚೂಂಕೆ ಕಾಮನಾ ಬಹು ವಾಸನಾದೇ ಹೈ, ಇಸ್ ವಾಸ್ತೆ ಕಾಮ ವಾಸನಾ ತೆ ಶಬ್ದ ಪರ ಚಲತ ಹೋ ಗಯಾ. ಕಾಮ ಲೋಭ ಕಾಮ ಅಹಂಕಾರ ಈ ಕಥನೀ ವಿಚ ನಾ ಆ ಸಕ್ಯಾ, ಈ ಲೇಖನೀ ವಿಚ ಭೀ ನಾ ಆ ಸಕ್ಯಾ. ಕಾಮ ದೇ ಅರ್ಥ ನೇ ಕಾಮನಾ, ಪರ ಚೂಂಕಿ ಕಾಮನಾ ದೇ ಜ್ಯಾದಾ ವಾಸನಾ ಹೈ ರೂಪ ಹೈ, ಇಹೀ ಕಾರಣ ಹೈ ಕಿ ಕಾಮ ದೇ ಅರ್ಥ ಹೀ ಬಣ ಗಏ ವಾಸನಾ. ಕಾಮ ದೇ ಅರ್ಥ ಹೀ ಬಣ ಗಏ ರೂಪ. ರೂಪೇ ಕಾಮೇ ದೋಸ್ತಿ, ರೂಪೇ ಕಾಮೇ ದೋಸ್ತಿ ಭುಖೇ ಸಾದೇ ಗಂಡು. ಜೈಸೆ ಸ್ವಾದ ಸಾರಾ ಭುಖ ದೇ ಚ ಹೈ, ಇತನಾ ಭೋಜನ ದೇ ಚ ನಹೀ, ತೋ ವಾಸನಾ ರೂಪ ದೇ ಹೀ ಆಕರ್ಷಿತ ಹೊಂದಿ ಹೈ, ರೂಪ ದಿ ತರಫ ಖಿಚ ದಿ ಹೈ. ತೋ ಕಾಮ ತೇ ರೂಪ ದಿ ದೋಸ್ತಿ ಬಣ ಗಈ. ಇಕ ಶಾಯರ್ ನೇ ಬಡಾ ಸುಂದರ ಲಿಖ್ಯಾ ಹೈ, ವೋ ಕಹಿಂದಾ ಹೈ ಜಬ್ ಹುಸನ್ ನಹೀ ತೋ ಇಶ್ಕ ಭೀ ಪೈದಾ ನಹೀ ಹೋತಾ, ಬುಲ್ಬುಲ್ ಗಿಲೇ ದೀವಾರ ಪರ್ ಶೈದಾ ನಹೀ ಹೋತಾ. ಬುಲ್ಬುಲ್ ಗುಲೇ ದೀವಾರ ಪರ್ ಶೈದಾ ನಹೀ ಹೋತಾ, ದೀವಾರ ದಿತ್ತೇ ಜೋ ಫುಲ್ ಬಣೇ ಹೋಯಾ ಹೈ ಕೋಯಿ ಬುಲ್ಬುಲ್ ಉಸ್ತೇ ನಗಮೇ ನಹೀ ಅಲಾಪದಿ, ನಹೀ ಚಹಚಹಾಂದಿ, ನಹೀ ಗೀತ ಗಾಂದಿ. ಕ್ಯೋಂಕಿ ತಸ್ವೀರ ಹೈ, ಹುಸನ್ ದಿ ತಸ್ವೀರ ಹೈ, ಹುಸನ್ ನಹೀ, ರೂಪ ದಿ ಛಾಯಾ ಹೈ, ರೂಪ ನಹೀ. ತೋ ಪಂಛಿ ಸ್ಯಾಣೇ ನೇ ಛಾಯಾ ತೇ ಆಶಿಕ ನಹೀ ಆಂದೇ, ಛಾಯಾ ತೇ ಫಿದಾ ನಹೀ ಆಂದೇ ರೂಪ ತೇ ಸ್ವಪ್ನ ತೇ. ಮನುಖ ತೇ ಕಿಸೇ ಕಿಸೇ ಥಾಂ ಪಂಛಿಯಾಂ ತೋ ವೀ ಗಯಾ ಗುಜ್ರಿಆ ಹೈ, ಇ ತೇ ತಸ್ವೀರಾਂ ਤੇ ਵੀ ਮੋਹਿਤ ਹੈ, ਚਾਹੇ ਚਲਦੀ ਫਿਰਦੀ ਤਸਵੀਰ ਹੈ ਜੈਸੇ ਕਿ ਫਿਲਮਾਂ, ਚਾਹੇ ਪੱਥਰ ਦੇ ਉੱਤੇ ਉਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਨੇ, ਚਾਹੇ ਤਰ੍ਹਾਂ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਇਲਮੇ ਮਸੂਰੀ ਹੈ ਚਿੱਤਰਕਾਰੀ ਹੈ, ਮਨੁੱਖ ਤੇ ਉਸ ਤੇ ਵੀ ਫਿਦਾ ਹੋਇਆ ਪਿਆ. ਇਹੀ ਕਾਰਨ ਹੈ ਕਿ ਫੈਸ਼ ਤਸਵੀਰਾਂ ਵਾਲੀਆਂ ਮੈਗਜ਼ੀਨਸ ਬਹੁਤ ਵਿਕ ਰਹੇ ਨੇ, ਬਹੁਤ ਪੜ੍ਹੇ ਜਾ ਰਹੇ ਨੇ, ਔਰ ਉਹਨਾਂ ਤਸਵੀਰਾਂ ਨੂੰ ਮਨੁੱਖ ਦੇਖਦਾ ਹੈ, ਖੂਬ ਦੇਖਦਾ ਹੈ. ਦੂਰ ਕਿਉਂ ਜਾਓ, ਮਨੁੱਖ ਦਾ ਇਹ ਵੇਗ ਕਿਸੇ ਸਮੇਂ ਇਤਨੀ ਸ਼ਿਖਰਤਾ ਤੇ ਪਹੁੰਚਿਆ ਸੀ ਕਿ ਜ਼ਮੀਨ ਦੇ ਉੱਤੇ ਮੰਦਰ ਵੀ ਕਾਮ ਦੇ ਬਣੇ, ਰਾਮ ਦੇ ਨਹੀਂ, ਜੈਸੇ ਕਿ ਖਜੁਰਾਹੇ ਦੇ ਮੰਦਰ, ਕੋਨਾਰਕ ਦੇ ਮੰਦਰ, ਜਗਨਨਾਥ ਪੁਰੀ ਦੀਆਂ ਪੱਥਰ ਤੇ ਉਕਰੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਮੂਰਤੀਆਂ. ਹੈਰਾਨਗੀ ਹੈ, ਖਜੁਰਾਹੇ ਨੂੰ ਦੇਖਣ ਲਈ ਦੇਸ਼ ਵਿਦੇਸ਼ ਤੋਂ ਭੀੜ ਪਹੁੰਚਦੀ ਹੈ, ਔਰ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਕਸਬਾ ਲੇਕਿਨ ਚਾਰੋਂ ਪਾਸੇ 5-star ਹੋਟਲ ਵੀ ਨੇ, ਏਅਰਪੋਰਟ ਵੀ ਹੈ, ਖੂਬ ਜਾਂਦੇ ਨੇ ਸੈਲਾਨੀ
और सैकड़े एकड़ विच फैले हुए इना मंदरां नू देखण लई। की है इना मंदरां विच? कोई कथा हो रही है, कीर्तन हो रहा है, किसे संत दी मूर्ति दे दर्शन करन जा रहे ने, किसे अवतार दे चित्र दे दर्शन करन जा रहे ने, कता ही नहीं। उत्थे जो मूर्तियां ने वो काम दिया मूर्तियां ने, वासना दिया मूर्तियां ने, मनुख वेखण जा रहे है। मनुख दे अंदर दी वासना इस नु मजबूर कर रही है, एक कोणार्क जांदा है। जगन्नाथ पुरी दियां बार दियां तस्वीरां देखदा है और खजुराहे दे मंदर देखदा है। इस तो स्पष्ट होंदा है कि मनुख दे वासना दे वेग ने मंदिर भी बनाए ते वासना दे बनाए, प्रार्थना दे नहीं। मंदिर भी बनाए ते काम दे बनाए, राम दे नहीं। हुन इस सदी दे इस युग दे ते दिल दिमाग दते एक काम ही छा गया। हर पासे इस दी विचार, इस दी प्रदर्शनी अखबारां विच, शायरी विच, फिल्मां विच, साहित्य विच, तरह तरह दी तस्वीरां विच, और चारों पासे इतना काम दा प्रगटावा होवे, प्रचार होवे, तो कोई ध्यानी कोई साधक राम दा चिंतन करे इस युग विच कठिनाई है। अगर वो कर सके तो महान है। भगत रविदास जी महाराज नु इत्थे ही दुख तो के कहना पे है, तुम कहियत हो जगत गुरु स्वामी, हम कहियत कल युग के कामी। इसी काम दे हड़ देच बह गया समुच्चा मगरिब, यूरोप, अमेरिका, कनाडा, और बदकिस्मती है ये भारत जो सदियों तक धार्मिक देश रहे है, और धर्म दी महिमा इत्थे बड़ी प्रगाढ़ रही है। अफसोस ए भी अज यूरोप दी नकल कर, मगरब दी नकल कर, पच्छम दी नकल कर, काम दे वेग दिच बह गया, काम दे दलदल दिच फस गया। और यही कारण है कि राम दा चिंतन घटदा गया घटदा गया। हुन मोची ते कदम कदम ते बैठे मिलदे ने जुतियां गंढण वाले, किसे रविदास दे दर्शन नहीं आंदे। कपड़े बुनण वाले ते बहुत मिलदे ने, कबीर दे दर्शन नहीं आंदे। नाई ते बहुते ने, सैण किथे। कपड़ियां नू रंगण वाले ते बहुते ने, पर नामदेव किथे। चेतने महाप्रभु ए किथे। हुन कोई मीरा एक तारा लेके भजन दिश डुबी होई नहीं दिखाई देंदी। हुन कोई माता भाग कौर सुरबीरता दी मूर्ति नहीं दिखाई देंदी। समूह जगत इसे ही वैण देच वह तो रहा है, इसे ही हड़ देच वह तो रहा है। और धन गुरु अर्जुन देव जी महाराज इस पावन पवित्र श्लोक देच इसी वेग दा जिक्र कर रहे ने। हे कामं नरक विश्रामं बहुजोनी भरमावणे चित हरणं त्रैलोक गमं जप तप सील बेदारणे। हे काम तू कीते हुए जप नु, कीते हुए तप नु, शील नु भंग करन वाला है। ना तू संजम रहन देना है, ना तू शर्म रहन देना है, ना तू जप रहन देना है, ना तू तप रहन देना है। इतना चंचल कर देना है कि मनुख लई राम दा चिंतन
ਕਠਨ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਨਿਹਚਲ ਨਾਲ ਜੁੜਨਾ ਕਠਨ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਚੰਚਲ ਦਾ ਮਤਲਬ ਹੈ ਚਲ ਚਲ ਚਲ, ਇਤਨਾ ਚਲਾਏਮਾਨ ਕਰ ਦੇਣਾ ਮਨ ਨੂੰ। ਉਹ ਜੋ ਨਿਹਚਲ ਹੈ, ਨਹੀਂ ਚੱਲਦਾ, ਟਿਕਿਆ ਹੋਇਆ ਟਿਕਿਆ ਹੋਇਆ, ਉਸ ਨਾਲ ਟਿਕਣਾ, ਉਸ ਨਾਲ ਜੁੜਨਾ ਕਠਿਨ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਔਰ ਜੀਵਨ ਚੰਚਲਤਾ ਦੇ ਵਹਿਣ ਵਿੱਚ ਬਹਿ ਤੁਰਦਾ ਹੈ। ਅਗੰਮੀ ਮਹਾਨ ਮਿਲਿਆ ਇਹ ਜੀਵਨ, ਕਾਮ ਦੀ ਭੇਟ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਜਦਕਿ ਜੀਵਨ ਮਿਲਿਆ ਸੀ ਰਾਮ ਨੂੰ ਭੇਟ ਕਰਨ ਲਈ, ਹੋ ਗਿਆ ਕਾਮ ਦੀ ਭੇਟ। ਅਗਰ ਕਾਮ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਬਣ ਜਾਏ ਤੋ ਰਾਮ ਪ੍ਰਗਟ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਕਾਮ ਵਾਸ਼ਨਾ ਬਣ ਜਾਏ ਤੋ ਫਿਰ ਜੀਵਨ ਕਾਮਮਈ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਕਾਮ ਦਾ ਰੂਪ ਬਣ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਵਾਸ਼ਨਾ ਦਾ ਰੂਪ ਬਣ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹੇ ਕਾਮੰ ਨਰਕ ਬਿਸਰਾਮੰ ਬਹੁ ਜਾਨੀ ਭਰਮਾਉਣੇ ਚਿਤ ਹਰਣੰ ਤ੍ਰੈਲੋਕ ਗਮੰ ਜਪ ਤਪ ਸੀਲ ਬਿਦਾਰਣੇ ਅਲਪ ਸੁਖ ਅਵਿਤ ਚੰਚਲ

भेजे। जैसे जैसे पता चलता है ये मेरा पिता, बच्चे नु जैसे पता चलता है ये मेरी मां, ये मेरी बहन, ये मेरा भरा, और जितना प्रतीत आंदा है मेरा है मेरा है मेरा है, उतना ही मोह बढ़ जाता है, उतनी ही पकड़ बढ़ जाती है। अगां चल के मेरी पत्नी, मेरा घर, मेरी धन संपदा, मेरी कुल, मेरी मान मर्यादा, मेरी शक्ति, मेरी ताकत, मेरा स्वप्न, मेरी जिंदगी, मेरे दा पसारा बहुत ज्यादा हो जाता है। मोह दा फैलाओ जितना वद्दा है, बस मनुख दा दुख भी उतना ही वद्दा जा रहा है, उतना ही वद्दा जा रहा है, उतना ही वद्दा जा रहा है। मोह ग्रसा प्राणी चैन दी नींद सो नहीं सकता, कारण जिस नाल मोह है, जिस देते मेरे दी मोर लाई है, आखरे मोर मिटती है, जिस ते मोर लाई है वो भी मिटता है, बस इतों ही दुख है, इतों बेचैनी, इतों ही संताप शुरू हो जाते ने। दो चार उदाहरण राही मैं स्पष्ट करने की कोशिश करा। मां बाप का इकलौता बच्चा गालवन पांच छह वरिया का गुम हो गया है, नहीं लभ रहा। मां दियां अखां हर पासे लभदियां ने, पिता दे पैर हर पासे दौड़ रहे ने, दिल हर वक्त याद कर रहा है, अखां छम छम हंजू पईयां वगांदियां ने। जीवन बहुत पीड़ा विच बतीत हो रहा है, जो मेरा सी जिस विच मोह सी बिछड़ गया। सहजे सहजे विछोड़े दा दुख धीमा पैंदा गया, क्यों कहिंदे ने समा सब कुछ नु पाट देंदा है, समा जख्मां नु भर देंदा है। बहुत समा लंघ गया, अज पांच साल हो गए उस बच्चे नु गुम होया। अचानक अज किसे ने दर ते दस्तक दिती और उसने आके आख्या, थोड़ा जो बच्चा जो बहुत पहले किधरे गुम होया सी, उसनु मैं वेख्या। जिस हार दी तुसी गल कहंदे सी, वो हार उसदे गल दे च है, आके देखो। खैर कुछ हो लिया, हार रंग रूप मेल खांदा वेख के प्यो ने सीने नाल लाया, मां ने अखां विच बिठाया। विछोड़ा मिलाप दे सुख दे च बदलिया, हंजू हासियां दे च बदले, मुरझाना खेड़े दे च बदलिया, दुख सुख दे च तब्दील होया। पांच साल दा विछोड़ा मां ने ममता डुल डुल के डोली, प्यो ने प्यार दे मानो सागर उमड़ा दते। वेख वेख के मां दियां अखां रजदियां नहीं, प्यो दा दिल भरदा नहीं। पालन पोषण इस तरह चल रहा है, दिन लंघ दे गए, बच्चा बहुत खुश, उसनु इतनी ममता मिल रही है, इतना प्यार मिल रहा है, वो भी खेड़े च, वो भी खुशी च, मानो बच्चा मिल गया है,
ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਪੁੱਤਰ ਮਿਲ ਗਿਆ, ਉਹਨਾਂ ਦੀ ਵੀ ਪ੍ਰਸੰਨਤਾ। ਪਰ ਅੱਜ ਕਿਸੇ ਹੋਰ ਨੇ ਆ ਕੇ ਦੁਆਰ ਤੇ ਦਸਤਕ ਦਿੱਤੀ, ਆਖਿਆ ਜਿਸ ਬੱਚੇ ਨੂੰ ਤੁਸੀਂ ਲੈ ਆਇਓ ਇਹ ਤੁਹਾਡਾ ਨਹੀਂ, ਤੁਹਾਡਾ ਬੱਚਾ ਤੇ ਮੈਂ ਵੇਖਿਆ ਉਹ ਹੋਰ ਹੈ। ਇਸ ਬੱਚੇ ਨੇ ਉਸੇ ਬੱਚੇ ਦੇ ਗਲ ਚ ਹਾਰ ਉਤਾਰ ਕੇ ਆਪ ਪਾਇਆ, ਆਓ ਤੁਹਾਨੂੰ ਦਿਖਾਈਏ। ਜਦ ਜਾ ਕੇ ਮਾਂ ਨੇ ਵੇਖਿਆ, ਪਿਓ ਨੇ ਵੇਖਿਆ, ਹੁਲੀਆ ਬਹੁਤ ਨੇੜੇ ਮੇਲ ਖਾਂਦਾ ਸੀ, ਆਵਾਜ਼ ਮੇਲ ਖਾਂਦੀ ਸੀ, ਚਾਲ ਢਾਲ ਮੇਲ ਖਾਂਦੀ ਸੀ। ਮਾਂ ਨੇ ਸੀਨੇ ਚਲਾਇਆ, ਪਿਓ ਨੇ ਉਂਗਲ ਪਕੜੀ ਉਸ ਬੱਚੇ ਦੀ, ਘਰ ਲਿਆ ਹੈ। ਨਜ਼ਰਾਂ ਜਿਸ ਹੁਣ ਲੈਂਦੇ ਬੱਚੇ ਤੇ ਟਿੱਕੀਆਂ, ਪਹਿਲੇ ਲਿਆਂਦੇ ਤੋਂ ਨਜ਼ਰਾਂ ਫਿਰ ਗਈਆਂ। ਹੁਣ ਅੱਖਾਂ ਵਿੱਚ ਤੇ ਉਸ ਲਈ ਥਾਂ ਨਹੀਂ ਸੀ, ਘਰ ਵਿੱਚ ਵੀ ਉਸ ਲਈ ਮਾਨੋ ਥਾਂ ਨਹੀਂ ਸੀ। ਧਾਰਾ ਮੋਹ ਦੀ ਬਦਲ ਗਈ, ਦੂਸਰੇ ਬੱਚੇ ਦੀ ਟਿੱਕ ਗਈ, ਸਾਰਾ ਪ੍ਰੇਮ ਸਾਰੀ ਮਮਤਾ ਮਾਂ ਤੇ ਪਿਤਾ ਦੀ ਇਸ ਨਵੇਂ ਲੈਂਦੇ ਬੱਚੇ ਦੇ ਉੱਤੇ ਡੁੱਲਣ ਲੱਗ ਪਈ। ਪਹਿਲਾ ਮਾਯੂਸ ਰਹਿਣ ਲੱਗ ਪਿਆ, ਦੁਖੀ ਰਹਿਣ ਲੱਗ ਪਿਆ, ਜਿਸੇ ਬੂਟੇ ਨੂੰ ਪਾਣੀ ਨਾ ਦਿਓ ਕਮਲਾਉਣ ਲੱਗ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਮਾਸੂਮ ਬੱਚਾ ਮਮਤਾ ਤੋਂ ਵਾਂਝਾ ਰਹਿ ਗਿਆ, ਪਿਆਰ ਤੋਂ ਵਾਂਝਾ ਰਹਿ ਗਿਆ, ਸਤਿਕਾਰ ਤੋਂ ਵਾਂਝਾ ਰਹਿ ਗਿਆ, ਕਮਲਾਉਣ ਲੱਗ ਪਿਆ। ਦੂਜਾ ਖਿੜਨ ਲੱਗ ਪਿਆ, ਵਧਣ ਲੱਗ ਪਿਆ, ਪ੍ਰਫੁੱਲਤ ਹੋਣ ਲੱਗ ਪਿਆ। ਪਹਿਲਾ ਲਿਆਂਦਾ ਹੋਇਆ ਬੱਚਾ ਇਤਨਾ ਕੁਮਲਾ ਗਿਆ, ਇਤਨਾ ਮੁਰਝਾ ਗਿਆ, ਮੁਰਝਾ ਕੇ ਟੁੱਟ ਗਿਆ, ਮਿਟ ਗਿਆ, ਸੁੱਤਾ ਸੁੱਤਾ ਅਬਦੀ ਨੀਂਦ ਸੌਂ ਗਿਆ, ਹਮੇਸ਼ਾ ਦੀ ਨੀਂਦ ਸੌਂ ਗਿਆ। ਇਸ ਬੱਚੇ ਨੂੰ ਮੁਰਦਾ ਵੇਖ ਕੇ ਨਾ ਮਾਂ ਦੀ ਅੱਖਾਂ ਚ ਹੰਝੂ, ਨਾ ਪਿਤਾ ਦੇ ਮੂੰਹ ਚ ਹੋਕੇ ਦਾ ਸੰਸਕਾਰ ਕਰਾਇਆ। ਕੋਈ ਗਮ ਨਹੀਂ, ਕੋਈ ਦੁੱਖ ਨਹੀਂ, ਕੋਈ ਸੰਤਾਪ ਨਹੀਂ। ਕਿਉਂ? ਇਸ ਨਾਲ ਮੋਹ ਨਹੀਂ। ਮੋਹ ਕਿਉਂ ਨਹੀਂ? ਮੇਰਾ ਨਹੀਂ, ਮੇਰੇ ਨਾਲ ਮੋਹ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਜੋ ਮੇਰਾ ਨਹੀਂ ਉਸ ਨਾਲ ਕਾਹਦਾ ਮੋਹ? ਲੇਕਿਨ ਦਾਹ ਸੰਸਕਾਰ ਕਰਕੇ ਘਰ ਵਾਪਸ ਹੀ ਆਏ ਨੇ, ਇੱਕ ਸੱਜਣ ਨੇ ਆ ਕੇ ਦੱਸਿਆ, ਮਿੱਤਰੋ ਜਿਸ ਦਾ ਦਾਹ ਸੰਸਕਾਰ ਕਰਕੇ ਆਇਓ ਉਹੀ ਤੁਹਾਡਾ ਬੱਚਾ ਸੀ, ਜਿਸ ਨੂੰ ਲੈ ਕੇ ਆਇਓ ਇਹ ਨਹੀਂ ਹੈ ਤੁਹਾਡਾ। ਸਬੂਤ ਮੁਹੱਈਆ ਕਰ ਦਿੱਤੇ। ਤਾਹੀਆਂ ਮਾਰ ਕੇ ਰੋ ਉੱਠੀ ਮਾਂ, ਚੀਖਾਂ ਨਿਕਲ ਗਈਆਂ ਪਿਤਾ ਦੀਆਂ, ਸਾਰਾ ਘਰ ਗਮਾਂ ਦਾ ਸਾਗਰ ਬਣ ਗਿਆ, ਮਰਗੜ ਘਾਟ ਬਣ ਗਿਆ। ਹੁਣੇ ਜਿਸ ਘਰ ਵਿੱਚ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦੇ ਫੁੱਲ ਖਿੜੇ ਹੋਏ ਸਨ, ਹੁਣ ਦੁੱਖਾਂ ਦੇ ਕੰਢਿਆਂ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਹੋਰ ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ ਹੈ। ਹੁਣੇ ਜਿੱਥੇ ਖੁਸ਼ੀ ਦੀ ਰੋਸ਼ਨੀ ਸੀ, ਹੁਣ ਦੁੱਖਾਂ ਦੇ ਹਨੇਰਿਆਂ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਹੋਰ ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ। ਮਾਂ ਆਪਣੇ ਕੇਸ ਪੁੱਟਦੀ ਹੈ, ਪਿਤਾ ਆਪਣਾ ਸਿਰ ਦੀਵਾਰ ਨਾਲ ਮਾਰਦਾ ਹੈ। ਸਾਡੇ ਬਗੀਚੇ ਦਾ ਫੁੱਲ ਮੁਰਝਾ ਗਿਆ, ਉੱਥੇ ਮੇਰਾ ਸੀ, ਮੁਰਝਾ ਗਿਆ, ਉੱਥੇ ਮੇਰਾ ਸੀ, ਟੁੱਟ ਗਿਆ, ਉੱਥੇ ਮੇਰਾ ਸੀ, ਜਾਂਦਾ ਰਿਹਾ। ਤੋ ਦੁੱਖ ਮੇਰੇ ਦਾ ਹੈ, ਉਹਨਾਂ ਲੜਕਾ ਤੇ ਸਾਹਮਣੇ ਖੜਾ ਹੈ, ਇਹ ਮੇਰਾ ਨਹੀਂ। ਉਸ ਨਾਲ ਮੋਹ ਵੀ ਟੁੱਟ ਗਿਆ। ਇਸ ਉਦਾਹਰਣ ਨਾਲ ਸਪਸ਼ਟ ਹੋ ਗਿਆ, ਜੋ ਮੇਰਾ ਹੈ ਉਸ ਵਿੱਚ ਮੋਹ ਹੈ, ਔਰ ਜਿਸ ਵਿੱਚ ਮੋਹ ਹੈ ਛੋਟੀ ਜਿਹੀ ਖਰਾਸ਼ ਵੀ
برداشت نہیں ہوئے گی. پر جس وچ مو نہیں, جو میرا نہیں, ریزا ریزا ہو جائے ٹوٹ کے, تاں بھی کوئی دکھ نہیں, تاں بھی کوئی سنتاپ نہیں. سنتاپ, مو, دکھ, یہ سارے اتھے کٹھے ہو جاندے نے جتھے میرے بھی مور لگدی ہے. میرا گھر, میری کل, میری عزت, میری مان مریادا, میری دھن سمپدا, تو جو میرا نہیں اس نال مو نہیں. دراصل منکھ نے میرے دی مور متھیا تے لائی ہے. میرے دی مور سچ تے نہیں لا سکیا. واقعی جس نو کہہ سکدا ہے یہ پربھو میرا ہے, یہ پرماتما میرا ہے, اور وہ میرا ایسا ہے کہ ساری کائنات بھی اس نو آکھے میرا ہے, میرا ہے. پاوی وہ بددا نہیں, گھٹدا نہیں, سب دے حصے یکساں آندا ہے, اکو جی آندا ہے. لیکن موہ ایک ایسا پردا, میرا ایک ایسا اگیان, جس کارن کر کے یہ متھیا نو تے گل نہ لاندا ہے, سچ تو کوسوں دور بھجدا ہے. اور اس طرح زندگی موہ دے دلدل وچ پھس کے رہ جاندی ہے, موہ دے کھوہ وچ ڈب کے رہ جاندی ہے. اور اے میرے دا وستار صرف منکھاں تک ہی نہیں کہ میرا بھرا, میری ماں, میرا پتا, میری پتنی, میرے بچے, اگاں چل کے اے مو سمپتا تے ہو جاندا ہے, دھن تے ہو جاندا ہے. موجودہ دور وچ کچھ منکھاں تے وشواس گھٹدا جا رہا ہے. منکھ دی منک نال پکڑ گھٹتی جا رہی ہے. منک سیاح ہوں جا رہا ہے, چنچل ہوں جا رہا ہے, بودھک ہوں جا رہا ہے. اور جتنا بودھک ہوں جا رہا ہے, منک دی پکڑ منک نال گھٹ کے منک دی پکڑ دھن سمپدا نال زیادہ ہو گئی. پتر دھوکھا دے سکتا ہے, بھرا منہ پھیر سکتا ہے, لیکن دھن دھوکھا نہیں دے سکتا, منہ نہیں پھیر سکتا. جیسے اس نو ورتاں گے ورت سکدے ہاں, پر جیسے پتر نو ورتنا چاہیے نہیں ورت سکتے. جیسے پتی نو آکھیے یا پتنی نو کچھ کہیے, لازمی نہیں کہ دونوں ایک دوسرے دی منن. کسی تھان تے نوکر بھی انکاری ہو سکتا ہے. تو اس صدی وچ منک دا مو دھن نال بہت زیادہ ہو گیا ہے, پدارتھاں نال زیادہ ہو گیا ہے. اور سہجے سہجے حالات ایسے بنتے جا رہے ہیں, پدارت دی خاطر, دھن دی خاطر, سمپدا دی خاطر پھرا قربان کیتا جا سکتا ہے. ماں باپ چھوڑے جا سکتے ہیں, پتر تو بھی منہ موڑیا جا سکتا ہے, اور پتنی تے پتی دے وچکار دیاں تلخیاں پیدا ہو سکتی ہیں, خلیج پیدا ہو سکتی ہے, دیواراں کھڑیاں ہو سکتی ہیں. اور جد بھی انہاں رشتیاں دے دراڑ دیکھو, دیوار دیکھو, دوریاں دیکھو, تو بہ گنتی دے کارن دھن ہوئے گا. دھن دی پکڑ زیادہ, دھن نال مو زیادہ, اور اتنا زیادہ اس دیش دیکھتے دھن دی پوجا ہوتی ہے. سب تو وڈا تیوہار دیوالی, تے دیوالی والے دن لکشمی پوجن, دھن دی پوجا. کوئی اس ڈنگ نال اپنے ماں دی پوجا نہیں کرتا, پتا دی پوجا نہیں کرتا, پتراں دی پوجا نہیں کرتا, پتنی دی پوجا نہیں کرتا, پتی دی پوجا نہیں کرتی پتنی. لیکن سارے مل کے دھن دی پوجا,
अचेतन मन बेच धन भी पकड़ बहुत ज्यादा हो गई। और मूल कारण धन जैसा वर्ती है धन ना नहीं कर रहा, धन जिथे रखी है और जो इसका इस्तेमाल करिए धन कोई हील हुज्जत नहीं कर रहा। तो इस सदी देखते हैं ये पगड़ शिखर ताते है बड़ी प्रबल है, इस तो थले है परिवार की पकड़, कुल की पकड़, मान मर्यादा की पकड़ और फिर अपने तन की पकड़, अपने रूप की पकड़, अपने जोबन की पकड़। मोह का एक बहुत वड्डा विस्तार है और ऐसा जापदा है जैसे मोह नू नापना औखा है, इस वास्ते मनुख दे दुखां नू भी नापना बड़ा औखा है। तदी ते धन गुरु अर्जुन देव जी महाराज फरमान कर रहे ने, हे मोह तू बहुत बलवान है, हे मोह तू बहुत शक्तिशाली है, तू अपनी जाल सारियां ते पाई हुई है, तू सारियां नू अपनी जाल दे फसा के रख्या है। मोह नू घूमण घेड़ी भी कहिंदे ने, सियाने लोग जानते ने खास करके दरियावां दे कंडे ते रहण वाले, जिथे पानी घूम रहा होवे लाजमी उत्थे खड्डा हुंदा है, चारों पासे दा पानी उसनू भरन लई दौड़दा है और जैसे उस खड्डे नू पानी भरन लई दौड़दा है पानी दा घेरा बन जांदा है, वो घूमण लग पैंदा है, उसे नू कहिंदे ने घूमण घेरी। सियाने तैराक भी जानते ने अगर कोई उस घूमण घेरी च फस गया है निकल नहीं सकता। हां उदों निकलता है जब शरीर दे चों प्राण निकल जाते हैं। जीव का मनुख जितना संघर्ष करता है निकलण का उतने ही उस घेरी च फसता है, उतने ही डुबता है, उतने ही गोते खाता है और जितना संघर्ष करता है उतने ही प्राण निकलने शुरू हो जाते हैं। और जब सारे निकल जाते हैं प्राण तो यह भी घूमण घेरी चो निकलता है। परिवार का मोह, धन का मोह, संपदा का मोह, जीवन का मोह, मान मर्यादा का मोह, ऐसी घूमण घेरी है एक दफा जन्म दे लेके जब मनुख फसदा है तो मरण तो बाद ही उस घूमण घेरी चो निकलता है। और एक गल वखरी है, एक घूमण घेरी चो निकलिया है फिर जन्म आना है फिर घूमण घेरी, फिर जन्म आना है फिर घूमण घेरी, इस तरह अनंत जन्म घूमण घेरी च फसदा है मरदा है फिर घूमण घेरी च फसदा है मरदा है फिर घूमण घेरी च फसदा है और मरदा है, इस तरह अनंत जन्म दुखां दे बतीत होंदे ने। अनंत जन्मां दा संताप मनुख दे कोल जमा होंदा जा रहा है, जमा होंदा जा रहा है, जमा होंदा जा रहा है। ठीक आख्या है, मोह घूमण घेरी है, मोह चक्र वांको नीर जारे वांको सीर है, भर्तरी ने ठीक आख्या है, मोह ऐसी घूमण घेरी है, इसी ची मनुख फस के रह जांदा है, इसी ची मनुख तड़प के रह जांदा है और निकलना जींदे जी उस लई औखा हो जांदा है, कठिन हो जांदा है। लिहाजा धन गुरु अर्जन देव जी महाराज ने मोह नू जो पहल दिती है इत्थों ही मनुख दियां मूल कमजोरियां दा जिक्र करना आरंभ कर देने हैं, ये ठीक ही है। वाकई यही एक ऐसा चक्कर है, यही एक ऐसा घेरा है जिस विच फसदा है मनुख, निकलना कठिन हो जाता है। 80-90 साल का भी मनुख हो जाए, 100 साल का भी मनुख हो जाए, जीवन का मोह, संबंधियां का मोह, धन संपदा का मोह छोड़ता नहीं, मनुख होर जो है फसदा है।
जद कदि ऐसी विचार चले तो मैंने एक और बिरध माता चेते आउंदी है, गालबन 90 साल दी, कुबड़ा शरीर, हड्डियां दा ढांचा, बड़ी मुश्किल नाल मेरे कोल चल के आई, हाथ जोड़ के कहन लगी, ज्ञानी जी मेरे लिए अरदास करो। तो मैं सोची पै गया, भया पुराना चोला, चोला पुराना हो गया जिंदगी दा, यही आखती होवेगी परमात्मा संभाल लवे। तो मैं आख्या दसो मां की अरदास करनी है। कहन लगी ओ सामने मेरा पड़पोता खेड़ रहा है, बस इसका व्याह वेख के मरा, अरदास करो। मैं आख्या नहीं मां, ये अरदास नहीं हो सकती, तू अपना व्याह वेखिया नहीं रजी, पुत्रां दा व्याह वेखिया नहीं रजी, पोतरियां दा व्याह वेखिया नहीं तृप्त होई, तो याद रख पड़पोतरे दा व्याह वेख के भी नहीं रजेंगी, ते मोह दा घेरा होर वड्डा हुंदा जाएगा, होर वड्डा हुंदा जाएगा, और मरण तो पहले ये घेरा टुटदा ही नहीं। धन ने और मनुख जो मौत तो पहले, प्राणों दे निकलन तो पहले मौत मोह दे घेरे विचों निकल जाते ने, बड़े सूरबीर ने मोह नू जित लिया, मेरे नू जित लिया, और जो मेरे नू जित लैंदा है, मोह नू जित लैंदा है, प्रभु उसनू गलवकड़ी च लैंदा है, और वो जीवन दी बाजी वाकई जित लैंदा है, अपनी जिंदगी वाकई सफल कर लैंदा है।